Сумита, Друва дала шобини, Сухасини, Сумадура Бхашини, Сука.

नमस्कार श्रोते हो सुप्रभात बहुजन हिताय बहुजन सुखाय एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आज आहे शनिवार, भारतीय सौर 30 ज्येष्ठ शके 1948 अर्थात दिनांक 20 जून 2026. सकाळची 5:56 झाली आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत मंगलवाद्यांनी.

91.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 6 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार हे बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित

0: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सेवा. सकाळची 6:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चिंतन. आज या कार्यक्रमामध्ये कार्यकारण भाव याविषयी प्राध्यापक दत्ता भगत यांनी आपले विचार मांडले आहेत, ते ऐकूया.
1: कार्यकारण भाव. जगामध्येच ज्ञान या गोष्टीचा विकास फार सावकाश झालेला आहे. माणूस हा प्राणी आहे आणि इतर प्राण्यांप्रमाणेच त्याला जीवन जगताना टिकून राहण्यासाठी उपजत शहाणपण प्राप्त झालेलं आहे. भूक भागवण्यासाठी काय खावं याचं शहाणपण प्राण्याला उपजत असतं. तरी सुद्धा प्राण्यात खानपानाच्या सवयी वेगवेगळ्या असतात. वाघ हा भुकेने कितीही व्याकुळ झाला तरी गवत खात नाही आणि आपली भूक भागवण्यासाठी कधी एखाद्या प्राण्याची शिकार करणार नाही. जगण्यासाठी अन्न हवं आणि ते आपण कोणतं खावं याचं एक उपजत ज्ञान सर्व प्राणी मात्रांना असतं, तसं ते माणसांनाही असतं. पण या उपजत ज्ञानाचा विकास करण्यासाठी त्याची क्षमता मात्र प्राण्यांपेक्षा वेगळी असते. माणूस हा मूलतः शाकाहारी प्राणीच आहे, पण कच्चा भाजीपाला खाण्याऐवजी तो भाजून अथवा शिजवून खावा हा मानवी शहाणपणाचा विकास आहे. कच्चे मांस खाल्ले तर पचत नाही, पण मांस भाजून किंवा शिजवून खाल्ले तर चवदार लागते आणि पचतेही. ही माहिती त्याला होणं हा त्याच्या ठाई असलेला उपजत शहाणपणाचा विकास आहे. मानवी सृष्टी निर्माण झाल्यापासून त्याने या उपजत शहाणपणाचा विकास केला. हा विकास करताना त्याच्या अनुभवानं त्याला खूपच मदत केली. उदाहरणार्थ, रोजच सूर्य उगवतो, दरवर्षीच पानगळी येते आणि पानगळीचा मोसमही ठरलेलाच असतो. या ऋतूचक्राचं माणूस फायदे घेऊ लागला. ऋतूचक्रातील भयंकर घटनांमधून स्वतःचा बचाव करायला शिकला. पाऊस कसा कुठून येतो हे त्याला आधी कळत नव्हतं, पण पावसाळ्यामुळेच शेती पिकते हे त्याला कळू लागलं आणि पाऊस काळातील वादळ वारे आणि पूर महापूर जीवघेणे असतात हेही त्याला कळू लागलं. म्हणून कुणीतरी एक अज्ञात शक्ती आहे, तीच निसर्गात काहीतरी कोपही घडवून आणते आणि पृथ्वी सुजलाम सुजलाम करते हे त्याला कळू लागलं. म्हणून अशा अज्ञात शक्तीची प्रार्थना करणं, त्या शक्तीचं नामकरण करणं, यातून देव नावाच्या संकल्पनेचा जन्म झाला. निसर्गात अथवा मानवी जीवनात अशा काही घटना घडतात ज्याचं कारण आपणाला सांगता येत नाही. तिथं कारण सांगण्यासाठी

0: की मग देव नावाची कल्पना मदत करते. हे फक्त भारतातच घडतं असं नाही, जगाच्या पाठीवर सर्वच देशात असं घडलं. आदिवासी टोळ्यात सुद्धा देखील देव ही कल्पना मुळात अशीच जन्म पावली. एखाद्या घटनेमाग कारण काय असावं याचा शोध घेण्याची शक्ती हेच मानवी प्राण्याचं व्यवच्छेदक लक्षण आहे. आणि त्याचा याच शोधामुळं जगात सर्वत्र संस्कृती उदयाला यायला मदत झाली. संतती कशी जन्माला येते, चंद्र सूर्याला ग्रहण का लागतं, कालपर्यंत चालता बोलता असला माणूस का मरतो आणि मरतो म्हणजे तरी त्याचं काय होतं, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यातून देव आणि दैववाद जन्माला येतो. पण याच शोधात त्याला न सुचणारी न सुटणारी काही कोडी सुटू लागतात. उदाहरणार्थ स्त्री पुरुषाच्या संयोगातून संतती जन्माला येते हे त्याला कळू लागतं. आधी संतती ही देवाची देणगी आहे असं समजून नवसायस करणारा माणूस कसा चुकतो आहे हे संत तुकारामांनी सगळ्यांना.
1: आताच आपण चिंतन या कार्यक्रमामध्ये प्राध्यापक दत्ता भगत यांनी कार्यकारण भाव याविषयी मांडलेले विचार ऐकले. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्ज वर आपल्या सोबत आहे आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र। सकाळची 6:10 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती संगीत। श्रोते हो, ध्यान ही केवळ शांत बसण्याची प्रक्रिया नसून मन शरीर आणि आत्मा यांचा अनुसंधान साधणारी एक प्राचीन भारतीय कला आहे। हे ध्यान म्हणजे बाहेरील जगाचा शोध नसून स्वतःच्या चिरंतन शांतीचा चैतन्यमय अंतरात्म्याचा शोध घेण्याची एक प्रक्रिया आहे। या ध्यानाबद्दल संत तुकाराम महाराज आणखीन काय काय सांगतात, चला ऐकूया अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेल्या प्रभाकर कारेकर यांच्या स्वरातील या भक्ती रचनेमध्ये।

समर्थ रामदास स्वामी विरचित संजीवनी भिलांडे यांनी संगीतबद्ध केलेली त्यांच्याच स्वरातील भक्ती रचना आताच आपण ऐकली. यानंतर ऐकूया यशवंत देव यांनी संगीत दिलेली ओंकार दादरकर यांच्या सुरांनी सजलेली अरविंद आगाशे यांची भक्ती रचना.

सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं सुधीर फडके यांनी संगीत दिलेलं भक्तीगीत आताच आपण ऐकलं. ग. दि. माडगुळकर यांच्या या भक्तीरचनेबरोबरच आम्ही आजचा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथं संपन्न करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सेवा. सकाळची 6:35 झाली आहेत. जाणून घेऊयात आमच्या आजच्या प्रसारणातील ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. थोड्या वेळाने म्हणजे 6:40 कृषी सल्ला, 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू 6:55 दिनविशेष, तर 7 वेळ आहे देशभक्ती गीताची. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू 7:40 भावगीतांचा कार्यक्रम, भावधाराचा आनंद आपण घेऊ शकाल. 8:15 सुरेली सफर सुरू होईल, ती सुगम संगीत या कार्यक्रमाची. 8:40 महफिल सजेल, ती गझल गीतांची. 9 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू 10 श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा फोन इन कार्यक्रम, फोन फरमाईशचा आनंद आपण घेऊ शकाल. 11 आशा बगे लिखित भूमी या कादंबरीच्या क्रमशः अभिवाचनाचा भाग 14 आपण ऐकू शकाल आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. आणि 11:15 लोकरंग या कार्यक्रमात शाहीर हिरामन जाधव आणि सहकाऱ्यांनी सादर केलेला गीत प्रकार भजन आपण ऐकू शकाल. 11:45 महफिल सजेल, ती मिश्र संगीत या कार्यक्रमाची. 12 नेत्यामंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, 1 रात्री 11 विविध कार्यक्रम आकाशवाणी मुंबई आणि आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करू. दरम्यान 3:55 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 23 हप्त्याचे वितरण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तारकेश्वर हुबली येथे होणाऱ्या कार्यक्रमाचं थेट प्रसारण. कार्यक्रम संपेपर्यंत आम्ही

त्यानंतर सायंकाळी 7:30 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानवाणी आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित होईल. या कार्यक्रमाचे प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार. आज या कार्यक्रमामध्ये हळद पिकावरील प्रमुख किडी आणि त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी

आज या कार्यक्रमामध्ये हळद पिकावरील प्रमुख किडी आणि त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉ शरद शेंडगे यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित होईल आणि रात्री 11:10 केंद्र सरकारच्या 12 वर्षे पूर्तीनिमित्त वृत्तसेवा विभागातर्फे सादर होणारी विशेष मालिका आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री 11:45. याशिवाय सर्व बातमीपत्र नियोजित वेळेत प्रसारित होतील. ही होती आमच्या आजच्या प्रसारणातील उर्वरित ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कृषी सल्ला हा कार्यक्रम.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी सल्ला ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी नम्रता वावळे आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते. शेतकरी बंधू भगिनींनो, कीड नियंत्रणात कडुनिंबाचे महत्व याविषयीचा कृषी सल्ला. अलीकडील काळात कीड नियंत्रणात जैविक सेंद्रिय पर्यायांना महत्व आले आहे. बाजारपेठेतही अशी कीडनाशके उपलब्ध आहेत, मात्र शेतकऱ्यांना घरच्या घरी देखील वनस्पतीजन्य कीडनाशके तयार करता येतात. कडुनिंब हा आशिया खंडात आढळणारा वृक्ष आहे, त्यामुळे येथील हवामान कडुनिंबाच्या वाढीसाठी अनुकूल ठरते. हे झाड दुष्काळात देखील तग धरू शकते. अमेरिकन बोंड अळी, चौकोनी टपक्याचा पतंग, लष्करी अळी, हिरवे तुडतुडे, पाणी खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, गवती टोळ, फळमाशी आदींच्या नियंत्रणासाठी कडुनिंबू उपयुक्त आहेच. त्याबरोबरच मावा, कोळी, लाल कोळी, तपकिरी, तुडतुडे यासारख्या रसशोषक किडी, तांदळातील सोंडे, धान्य पोखरणारी अळी आदी साठवणीतील किडी, सूत्रकृमी, गोगलगाई, कवचधारी प्राणी, काही रोगकारक बुरशी यांच्यावर नियंत्रण आणणारे देखील शक्य होते. शेतकरी बंधू भगिनींनो, आता आपण जाणून घेऊयात कडुनिंब वापरण्याच्या पद्धती. कडुनिंब कीडकनाशक म्हणून वापरावयाच्या विविध पद्धती आहेत. त्यामध्ये पाण्यातील अर्क, निंबोळी तेल, बियांची भुकटी, पेंड आदी स्वरूपाचा समावेश होतो. कडुनिंबाची झाडे 2 ते 3 वर्ष वयाची झाली की त्यांना प्रथम फुलोरा येतो. 3 ते 4 वर्ष वयाच्या झाडांना फळधारणा होते. अर्थात सामान्यपणे फळधारणा वर्षातून एकदाच होते, परंतु काही दमट प्रदेशात वर्षातून 2 वेळाही होऊ शकते. झाड हलवले की त्याची फळे म्हणजेच निंबोळ्या जमिनीवर गळून पडतात. ती पिवळ्या रंगाची असून त्यांचा आकार लांबोळा आणि लांबी 2 सेंटीमीटरच्या आसपास असते. मऊ फळांमध्ये करड्या रंगांचे सुमारे 1.5 सेंटीमीटर लांबीचे बी असते. बीमध्ये एकतर काही वेळा 2 दळे असतात. बियांतील दळे तपकिरी असतात. शेतकरी बंधू भगिनींनो, आता जाणून घेऊयात निंबोळी अशी साठवावी याविषयी. फळे गोळा केल्यानंतर त्यातील गर शक्य तितक्या लवकर काढून टाकावा. काही दिवसात पक्षी आणि वटवाघळे फळातील गोड गर खातात. त्यावेळी जमिनीवर स्वच्छ बिया पडलेल्या आढळतात. ती बी वाळवण्यासाठी ते उन्हात कोरड्या जमिनीवर काही दिवस पसरून ठेवावे. बियांचा थर शक्य तितका पातळ ठेवावा. धान्याप्रमाणेच कडुनिंबाचे बी वाळवावे. त्यासाठीची प्रक्रिया काळजीपूर्वक करावी, कारण नीटपणे न वाळवलेल्या बियांना लवकर बुरशीचा प्रादुर्भाव होतो. वाळलेले बी देखील अयोग्यरित्या साठवल्यास त्यास बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. बी शक्यतो हवा लागणाऱ्या ज्यूटच्या पोत्यात किंवा टोपल्यात भरून ठेवावे. हवाबंद प्लास्टिकच्या पिशव्या किंवा भांडी हे बी साठवण्याकरिता अयोग्य ठरतात. शेतकरी बांधवांनो, आताच आपण कीड नियंत्रणात कडुनिंबाचे महत्व याविषयीचा कृषी सल्ला ऐकलात. आणि शेतकरी बांधवांनो

0: याबरोबरच भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये एका वेगळ्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
1: आताच आपण कृषी सल्ला हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्य आणि धनसंपदा कार्यक्रमात आज दैनंदिन जीवनासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोतेहो नमस्कार. आपले संपूर्ण शरीर निरोगी असणे ही आरोग्याची गुरुकिल्ली होय. मानवाच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न वस्त्र निवारा या गरजात आता आरोग्याचाही अंतर्भाव करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. बिघडलेले आरोग्य सुधारण्याकरिता अनेक प्रयत्न अनेक उपचार पद्धतींचा जन्म झाला आहे. परंतु उपचार पद्धतींच्या उपचारात बऱ्याच मर्यादा आहेत. आरोग्य टिकवणे सुधारणे आणि वाढवणे याकरिता त्यावरील रामबाण उपाय योगच आहे. योगाचे अनेक प्रकार आहे. दैनंदिन जीवनात प्रत्येकाला प्रश्न पडतो की योग करावा का, कोणी करावा, किती वेळ करावा. तरुण वृद्ध अतिवृद्ध व्याधीग्रस्त वा दुर्बल कोणीही योगाभ्यास करू शकतो. 12व्या वर्षानंतर योगासने प्राणायामाचा अभ्यास करावा हरकत नाही. 12 ते 16 वर्षाची मुले आसन प्राणायाम करतात मात्र त्यांना याकरिता बसवले जाते. जर ते स्वतःहून इच्छुक असतील आणि भविष्यात त्यांना करिअर करायचे असेल तर चांगली गोष्ट आहे. मात्र चुकीच्या पद्धतीने जर ते करत असतील तर ते न केलेले बरे. या विद्यार्थी विद्यार्थिनींना स्मरणशक्तीत वाढ एकाग्रतेत वाढ आणि ऐन परीक्षेच्या वेळी त्यांचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य जर चांगले राहावे असे वाटत असेल तर त्यांनी योगाचा अभ्यास करावा. सूर्यनमस्कार आणि प्राणायामात भ्रामरी ओंकारनाद आणि ध्यान किंवा त्राटक याकरिता रोज 15 मिनिटे तरी देणे आवश्यक आहे. महिला आणि पुरुष यांनी आसनांच्या प्रत्येक प्रकारापैकी शरीर संवर्धनात्मक शिथिलीकारक आणि ध्यानात्मक तसेच रोग प्रतिबंधात्मक रोग निवारक आणि निर्मुक अर्थात व्यसन वाईट सवयी घालवण्याकरता या योगोपचार पद्धतींचा दैनंदिन जीवनात उपयोग करून घेता येतो. आपल्या दैनंदिन शारीरिक क्रिया प्रक्रियांमुळे स्नायूंना थोडासा ताठरपणा आलेला असो, शरीरातील सांधे आखडलेले असतात. हे सांधे आणि स्नायू मोकळे करून सहज स्थितीला आणण्याकरिता चलनक्रिया पूरक हालचाली करता येते. यात आपण 10 मिनिटे याकरिता आपण वेळ देऊ शकतो. उभे राहून मान खाली वर करणे, मान उजवीकडे डावीकडे वळवणे, मान गोल फिरवणे, 2-3 वेळा हळूहळू करावे. खांद्यांचा व्यायाम सुद्धा करावा, कमरेचा व्यायाम करावा, गुडघ्यांचा व्यायाम 2-3 वेळा करावा. योगासनांकरता 20 ते 25 मिनिटे वेळ दिल्यास उभ्या स्थितीतील ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, अर्धचक्रासन, पादहस्तासन, उत्कटासन, नटराजासन, वीरासन, गरुडासन, संतुलासन यापैकी आपल्याला जमतील अशी 4-5 आसने करावीत. बैठक आसनामध्ये पर्वतासन आहे, भद्रासन आहे, उष्ट्रासन, चंद्रासन, शशकासन.

0: वज्रासन, पद्मासन, पश्चिमोत्तासन, सुप्त वज्रासन यापैकी आवश्यक जमतील अशी आसने करावीत. पोटावर झोपून जी आहे शल्भासन, मकरासन, भुजंगासन, धनुरासन, तिर्यक भुजंगासन, मार्जरासन यातीलही आपल्या शरीराला मानवेल अशी करून घ्यावी. पाठवर झोपून उत्तानपादासन, अर्धहलासन, हलासन, सर्वांगासन, सेतुबंधासन, पवनमुक्तासन, मत्स्यासन, नौकासन, शवासन यापैकी काही आसने आपण करावी. प्राणायाम चंद्रभेदन, सूर्यभेदन, भस्त्रिका, कपालभाती, बंध लावणे, अनुलोम विलोम, भ्रामरी, नाडीशोधक, ध्यानात्मक यात प्राणायामाकरिता 20 मिनिटांचा वेळ द्यावा. आपल्याला जर कमी वेळ असेल तर कमीत कमी 7 सूर्यनमस्कार, काही पूरक हालचाली आणि 2-3 प्राणायाम असे अर्ध्या तासाचे पॅकेजही होते. आपण पूरक हालचाली, अनेक आसने, प्राणायाम या गोष्टींचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग करता येईल हे पाहिले.
1: दैनंदिन जीवनासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकलीत. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात तज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत, कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: श्रोत्याहो नमस्कार, आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। श्रोत्याहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया। कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार।
1: श्रोत्याहो नमस्कार। श्रोत्याहो, आपण एक सामान्य नागरिक म्हणून काय करावे तर आपण तातडीने ड्रेनेज आणि नाले साफ करायला हवे। नाल्यांना अडथळे तर येत नाहीत ना, कचरा, वाळलेली पाणी, प्लास्टिक आणि इतर अडथळे आपण तात्काळ काढायला पाहिजेत, जेणेकरून पाणी मुक्तपणे वाहून जाईल। महत्वाच्या रस्त्यावर आणि परिसरात पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे। प्रवाही पाण्याच्या मार्गातील अडथळे पंपाच्या सहाय्याने तात्काळ दूर करावे। पिण्याच्या पाणी फिल्टरेशन आणि क्लोरिनेशन करायला पाहिजे। पाणी उकळून प्यायला पाहिजे। वैयक्तिक स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपाय, आपण बाहेरून आल्यानंतर नेहमी हात धुवायला पाहिजे। पावसाळ्यात जर आपल्याला जखम झाली तर अशा जखमांची विशेष काळजी घ्यायला हवी। प्राण्यांना देखील आपण अशा वेळी सुरक्षित ठिकाणी हलवणे महत्वपूर्ण ठरते। पावसाळ्यातला आहार कसा असावा? पावसाळ्यात पचनशक्ती थोडी मंदावते, म्हणून हलका, ताजा आणि गरम आहार घ्यावा। उकळलेले पदार्थ, खिचडी, मूग डाळ, भाज्या, सूप, फळे आणि स्वच्छ उकळलेले पाणी यांना प्राधान्य द्यावे। रस्त्यावरील पदार्थ, शिळे अन्न, जास्त तेलकट तिखट खाणे तसेच थंड पेये टाळली पाहिजेत। भाज्या व फळे नीट धुवून वापरावीत। आहारात हळद, आलं, लसूण यांचा योग्य वापर केल्यास प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते। स्वच्छता आणि योग्य आहार यामुळे पावसाळ्यात आरोग्य चांगले राहते। घन कचरा वर्गीकृत करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे, जैववैद्यकीय व औद्योगिक कचरा वेगळा करून कचऱ्याचे योग्य पद्धतीने निवारण करावे। कचरा आणि सांडपाण्याच्या मुख्य प्रवाहात सोडू नये। मृत प्राणी व मानवी अवशेषांची योग्य व्यवस्थाही लावणे अत्यंत महत्वाचे आहे। त्यासाठी आरोग्य विभागाचे निर्देश समजून घेणे आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच या अवशेषांचे व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे। स्थानिक प्रशासनाचे प्रयत्न, रस्ते, पूल, ड्रेनेज व्यवस्था, रुग्णालय आणि आश्रय केंद्रे तयार ठेवावी। आवश्यक असल्यास लोकांचे स्थलांतर आणि तात्पुरता निवाऱ्याची सोय करावी। सामुदायिक सहभाग आणि जागरूकता, शेजाऱ्यांना मदत करणे, स्वच्छता मोहिमेत सहभागी होणे, जल प्रदूषण रोखण्यासाठी स्थानिक स्वच्छता परिषदेने प्रयत्न केले पाहिजे। ही सर्व उपाययोजना केवळ आपले आरोग्य आणि जीवनमान सुरळीत चालावी यासाठी नाही तर वातावरणाचे संतुलनही या माध्यमातून राखले जाईल। पावसाळ्यातील आपली व आपल्या परिसरातील लोकांची काळजी घेण्यासाठी आपण नेहमी सतर्क राहायला हवे। सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक नागरिकाची छोटी

0: ची जबाबदारी खूप मोठा फरक घडवू शकते. नदी नाले पाण्याच्या स्त्रोतांची काळजी घेतली पाहिजे, तरच आपण जलजन्य रोगांपासून परिसराचे संरक्षण करू शकतो. स्थानिक प्रशासनाशी हात मिळवून काम केल्यानेच आपला परिसर सुरक्षित, स्वच्छ आणि दीर्घकालीन दृष्ट्या तंदुरुस्त राहील. थांबूया, धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. आणि श्रोते हो, याबरोबरच परिसर हा कार्यक्रम संपला. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती.

0: एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची ठीक 6:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत दिनविशेष हा कार्यक्रम. प्रथम ऐकूया सुविचार. वेळ गमावणे म्हणजे आयुष्यातील मोठी संधी गमावणे होय. 20 जूनचे दिनविशेष याप्रमाणे. 20 जून 1869 रोजी लक्ष्मणराव किर्लोस्करांचा जन्म झाला. आज त्यांचा जन्मदिन. आजच्याच दिवशी 1960 रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना करण्यात आली. 20 जून 1987 रोजी पक्षीतज्ञ डॉ सलीम अली यांचे निधन झाले. आज त्यांचा स्मृतिदिन. आजच्याच दिवशी 1997 रोजी दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांचे निधन झाले. आज त्यांचा स्मृतिदिन. आज जागतिक स्वच्छता दिन सुद्धा आहे. आताच आपण दिनविशेष हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. आता ऐकूयात काही जाहिरात संदेश.
1: नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त अधिकारी घडवणारी अकॅडमी राठोड एमपीएससी अकॅडमी 10वी आणि 12वी पास विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी यूपीएससीची तयारी करून 21व्या वर्षी अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण करणारी अकॅडमी. एकदाच फीस भरा आणि नोकरी लागेपर्यंत मोफत शिका. आजच आपला प्रवेश निश्चित करा. राठोड एमपीएससी अकॅडमी आयटीआय जवळ विसावा नगर नांदेड. संपर्क प्राध्यापक अविनाश राठोड सर. मोबाईल 97 30 67 30 67.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या. वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री मर्यादित साठा आजच घ्या.
3: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योगेश श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
4: स्वनी वाचा आणि श्रवण चिकित चालय बबन फॅक्टरी एरिया वजिराबाद नांदेड. मोबाईल 93 18 50 50.
5: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल. क्षारसूत्र आणि लेझर सुविधा. ऑपरेशन नंतर 1 तासात डिस्चार्ज. कमी खर्चात चांगली सुविधा. मायनॉर केसेस साठी औषधीनं उपचार. 27 वर्षाचा अनुभव. स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल गोवर्धन घाट पुलाजवळ बोरबन नांदेड.
6: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत. वेडे वाकडे आणि दातात प्रतिपरत. तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाइन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे. डॉक्टर लेन नांदेड.
7: युरोप मध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांची मोतेवार नेत्रालय नांदेड येथे. सेंचुरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीन द्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया. काचबिंदू गुबुळाचे आधार तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर द्वारे शस्त्रक्रिया. मधुमेहींच्या नेत्र विकारावर रेटिना लेझर द्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ डॉक्टर्स लेन नांदेड.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या. वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री मर्यादित साठा आजच घ्या.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7 वाजलेत. ऐकूयात उदित नारायण आणि सहकाऱ्यांच्या सुरातलं सुखविंदर सिंग यांनी संगीतबद्ध केलेलं इब्राहिम अश्क यांचं देशभक्ती गीत.

0: पिकांवर होणारा परिणाम, शेतकऱ्यांनी घ्यायची काळजी, पीक नियोजन तसेच बदलत्या हवामानाशी सुसंगत शेती व्यवस्थापन या विविध मुद्द्यांवर त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. दीर्घलास कार्यक्रमात मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आमच्या शेतकऱ्यांना एल्निनो विषयी जी महत्वाची माहिती सांगायची आहे त्याबद्दल मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो. हवामान विभागाच्या दीर्घ मुदतीचा हवामान अंदाज यानुसार महाराष्ट्रातल्या त्यातल्या त्यात कोणत्या कोकणच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण आणि स्थानिक वितरण हे कसं राहणार?
1: आता प्रथमतः जर पाहायचं झालं, हा जो दीर्घ मुदतीचा भारतीय हवामान विभागानं जाहीर केलेला तो प्रथम चरणातील दीर्घ मुदतीचा हवामान अंदाज आहे. त्यानुसार पूर्ण भारतामध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं प्रमाण हे दीर्घकालीन सरासरीच्या 90-95% राहण्याच्या 108% शक्यता आहे. त्याचबरोबर जर परिणामात्मक दृष्ट्या क्वांटिटेटिव्हली जर आपण जर पाहिलं तर ह्या नैऋत्य मोसमी पावसाचं पूर्ण भारतामध्ये जे प्रमाण आहे ते दीर्घकालीन सरासरी 92% राहणार आहे. आणि या नैऋत्य मोसमी पावसाची जी दीर्घकालीन सरासरी पूर्ण भारतामध्ये जी आहे ती 780 मिलीमीटर आहे. त्या दीर्घकालीन सरासरीच्या 92% पाऊस होण्याची 8% शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलेलं आहे. त्याचबरोबर स्थानिक वितरणाच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर स्थानिक वितरण पूर्ण भारतामध्ये त्यातल्या त्यात महाराष्ट्र व कोकणामध्ये सर्वच्या सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक वितरण हे सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं.
0: सद्यस्थितीला एल निनो हा शब्द सगळ्यांच्याच परवलीचा झालेला आहे. नेमकं मग एल निनो ही हवामान घटना काय याबद्दल आमच्या शेतकरी बंधूंना माहिती सांग.
1: एल निनो ही एक जागतिक हवामान घटना आहे आणि त्याच्यामध्ये जर सांगायचं झालं एल निनो हा एक स्पॅनिश शब्द आहे आणि त्याचा शब्दशः अर्थ हा लहान मुलगा असा होतो. दरवर्षी ख्रिसमसच्या सुरुवातीला ख्रिसमसच्या बरोबर या हवामान घटना विकसित होत असतात आणि या हवामान घटना ह्या पॅसिफिक सीमध्ये विकसित होत असतात. यामध्ये साधारणपणे पूर्व पॅसिफिक समुद्र आहे, दक्षिण अमेरिकेचा किनारा, या ठिकाणी जे पॅसिफिक समुद्राचं तापमान आहे ते सरासरीपेक्षा जास्त होतं. त्याच्या उलट दक्षिण आशियाई रेश असतील किंवा ऑस्ट्रेलियाचा जो पश्चिम किनारा आहे पॅसिफिक समुद्र त्या ठिकाणी तापमान हे सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे त्या ठिकाणी वारे आहेत ते पूर्णपणे दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्याकडे वाहतात आणि बाष्पयुक्त वारे दक्षिण अमेरिकेकडेच्या किनाऱ्याकडे वाहिल्यामुळे दक्षिण अमेरिकेमध्ये अतिवृष्टी होते. या उलट ऑस्ट्रेलिया असेल, दक्षिण आशियाई देश असतील किंवा भारतामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होते व पावसाचं प्रमाण कमी होते.
0: एल निनोच्या तीव्रतेचं वर्गीकरण नेमकं कसं करतात?
1: आता एल निनोच्या तीव्रतेचं वर्गीकरण करताना जर पाहिलं तर 4 ते 5 त्याचे वर्ग पडतात. त्याच्यामध्ये जी तीव्रता आहे सुरुवातीला वीक असा एल निनो ज्याची तीव्रता जी आहे तापमान सरासरीपेक्षा 0.5 ते 0.9 सेल्सिअसनं वाढतं. घेतल्यानंतर मॉडरेट स्वरूपाचा किंवा मध्यम स्वरूपाचा जर एल निनो आला असतं त्यावेळेस पॅसिफिक समुद्राचं तापमान हे प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 1 ते 1.4 अंश सेल्सिअसनं वाढतं. नंतर तीव्र स्वरूपाचा किंवा स्ट्रॉंग एल निनो आपण त्याला म्हणतो त्यावेळेस प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 1.5 ते 1.9 अंश सेल्सिअसनं वाढतं. आणि त्याचबरोबर एक कामकरच्या काळात सर्वजण त्याची चर्चा करतात की एक सुपर एल निनो. सुपर एल निनो हे वर्गीकरण करताना प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 2 अंश सेल्सिअसनं वाढण्याची शक्यता असते असं त्याचं वर्गीकरण केलं जातं.
0: बरं, एल निनोचा कोकणातल्या पावसावरती काय परिणाम होऊ शकतो त्याविषयी आम्हाला जरा माहिती सांगा.
1: आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर पाहायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाऊस पडतो 3000 मिलीमीटर. त्या पावसाचं प्रमाण जरी 10-20% किंवा 20-25% कमी झालं तर फारसा फरक पडत नाही. याचा अर्थ की पावसाच्या प्रमाणाचाही आपल्याकडे काही एवढा फरक पडणार नाही. त्याचबरोबर स्थानिक वितरण जर पाहिजे झालं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व तालुक्यांमध्ये स्थानिक वितरणामध्ये समानता आढळून येते. तर एल निनोचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाच्या प्रमाणावरती किंवा स्थानिक वितरणावरती एवढासा परिणाम होणार नाही. परंतु जर स्थानिक वितरण जर पाहिलं जून महिन्यात पडणारा पाऊस, जुलै महिन्यात पडणारा पाऊस, ऑगस्ट महिन्यात आणि सप्टेंबर महिन्यात पडणारा पाऊस तर याचं प्रमाण जर पाहिलं तर स्थानिक वितरणामध्ये असमानता आढळू शकते. हंगामाच्या सुरुवातीच्या काळामध्ये रेंगाळणारा मान्सून, विलंबाने सुरू होणारा पाऊस, पर्जन्यखंड, हंगामाच्या मध्यामध्ये पडणारे पर्जन्यखंड किंवा पावसाचे होणारे लवकर निर्गमन अशा स्वरूपाचा प्रभाव आपल्या कोकणातील किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसावरती एल निनोचा आढळू शकतो.
0: मला शेतकरी बंधूंच्या दृष्टिकोनातून एक प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो की जसा पावसाचा एल निनो प्रभाव होणार आहे तसाच इथल्या शेतीवर एल निनोचा काय प्रभाव होणार आहे?
1: आता शेतीवरती जर प्रभाव पाहायचं झालं तर मी मगाशीच सांगितलं की कालिक वितरणामध्ये आपल्याकडं जे टेम्पोरल डिस्ट्रीब्युशन आहे पावसाचं त्याच्यावरती एल निनोचा प्रभाव होणार आहे. त्याच्यामध्ये मग हंगामाच्या सुरुवातीला दुष्काळ होऊ शकतो, त्याच्यामध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं वेळेत आगमन होऊ शकतो, पेरणीही वेळेत होऊ शकते, पण रोपवाटिका व्यवस्थापन करण्यादरम्यान कोरडा ऋतू 15 ते 20 दिवसाचा कोरडा ऋतू ड्राय स्पेल येऊ शकतो, त्यामुळे रोपांची वाढ निकोष

0: होऊ शकते. त्यानंतर मान्सूनचं आगमनही वेळेत होतं, पेरणीही होते. ज्यावेळेस आपण पुनर्लागवड करतो, पुनर्लागवडीच्या वेळी एखाद्या वेळेस कोरडा होतो किंवा ड्राय स्कॅन 15-20 दिवसाचा होऊ शकतो, पुनर्लागवड होऊन देऊ शकते. त्यानंतर दोन आठवडे किंवा चार आठवडे पावसाच्या विलंबाने सुरुवात होऊ शकते. अशा स्वरूपाचे परिणाम आपल्याला शेतीवरती पाहायला मिळतात. त्याचबरोबर हंगामाच्या मध्यामध्ये दुष्काळ, ज्यावेळेस भात किंवा वरी असेल किंवा जे शेती पीक आहेत ते पुनरुत्पादन अवस्थेत असतात, अशा दरम्यान आपल्याकडे पावसाचा खंड निर्माण होऊन घट निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर हंगामाच्या उत्तरार्धामध्येही दुष्काळ निर्माण होऊ शकतात. अशा स्वरूपाचे विविध परिणाम एल निनोमुळे आपल्या कोकणातील पावसावरती होऊ शकतात.
1: सर, आता तुम्ही राय स्पेल याचा उल्लेख केला, तर मी प्रश्न विचारू इच्छितो की जर नैऋत्य मान्सून पावसाचं आगमन वेळेवर होऊन पिकांची पेरणी वेळेत झाली, त्याचबरोबर पेरणीनंतर पिकाची उगवण सामान्यपणे झाली, पण त्यानंतर पावसाचा 15-20 दिवसांचा कोरडा ड्राय स्पेल कालावधी आला, तर पिकांची उगवण वाढ निकृष्ट झाली, तर शेतकऱ्यांनी नेमकी काय योजना करावी?
0: नैऋत्य मोसमी पावसाचं वेळेत आगमन झालं, पेरणी वेळेत झाली, आणि त्यानंतर जर आपल्या रोपवाटिकेची वाढ जर निकृष्ट दर्जाची झाली अशा वेळेस आपण त्यावेळेस कोरडा ऋतूच्या दरम्यान त्या रोपवाटिकेला संरक्षणात्मक सिंचन देण्यात यावे. त्याचबरोबर रोपवाटिकेमध्ये ग्लेडिसिडी असेल गिरीपुष्पाच्या पाण्याचे आच्छादन करावे, जेणेकरून नदीमधील ओलावा टिकून राहील व रोपवाटिकेची वाढ चांगली होईल. त्याचबरोबर आणखी एक रोपवाटिकेची वाढ चांगली होण्याकरिता आपण रोपवाटिके 15 दिवसाचे झाल्यानंतर आपण प्रतिगुंठाही आपल्या मनात आपण मित्र खताची मात्राही देऊ शकतो, किंवा 1% युरिया म्हणजे 10 ग्रॅम युरिया प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण त्याच्यामध्ये फवारणी करून आपल्या रोपांची वाढ जोरदार करू शकतो. त्याचबरोबर जर पाऊस बराच लांबला तर त्या ठिकाणी हळद्या जातींची नर्सरी तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करावे, अशा स्वरूपाच्या उपायांना अंमलात आणावे.
1: तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितला की विलंब झाला तर काय उपाययोजना देण्यासाठी. मी थोडंसं अजून त्याच्यात विस्तृत मार्गदर्शन तुमचं जाणून घेऊ इच्छितो. नैऋत्य मान्सून पावसाच्या आगमनाला 2-3 आठवडे उशीर झाला, उशीर आला, तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी याचं जरा मार्गदर्शन आमच्या शेतकऱ्यांना सांगा.
0: आता 2 आठवडे उशीर झाला किंवा 4 आठवडे उशीर झाला याचा अर्थ की पेरणी उशिरानं होणार आहे. पेरणी उशिरानं होणार म्हणजे 2-4 आठवड्याचा कालावधी आपल्याकडून जाणार. याकरिता आपल्याकडे निमगरगा किंवा गरगा जातीची ज्या की 130-150 दिवस कालावधीचा आहे याचा ऑप्शन आपल्याकडे राहत नाही. त्यामुळे 2 आठवड्यानं विलंबानं पाऊस सुरुवात झाला तर त्यावेळेस भारताच्या खळग्या जाती उदाहरणार्थ रत्नागिरी 73, रत्नागिरी 24 असेल, रत्नागिरी 1 असेल, रत्नागिरी 5 असेल किंवा कर्जत 3 या खळग्या जातींची पेरणी करावी. आणि पाऊस जर 4 आठवडे उशिरानं सुरुवात झाली तर त्यावेळेस ज्या हळव्या जाती आहेत रत्नागिरी 73 असेल दर्जा 144 अत्यंत हळव्या जातींची लागवड करावी. त्याचबरोबर जर पाण्याची अनुपलब्धता असेल तर मॅट पद्धतीने किंवा चटई पद्धतीने आपण नर्सरी तयार करावी आणि रोपाची उपलब्धता करून घ्यावी. त्याचबरोबर नागली असेल वरी असेल यांच्या 4 आठवडे जर पाऊस लांबला तर त्या ठिकाणी आपण नागली वरी या पिकांची पेरणी करू शकत नाही. त्याच्याऐवजी चवळी असेल उडीद असेल किंवा करडई यासारखी आपण पिकं पण कोकणामध्ये घेऊ शकतो. आणि जर भूमिक लागवड किंवा पेरणी करायची असेल तर 4 आठवडे पाऊस लागला तर त्या ठिकाणी भूमिगाची खूप कमी कालावधीची जी फुले प्रगती म्हणून जात आहे ते पण आपण त्याची पेरणी करू शकतो.
1: नैऋत्य मान्सून पावसाच्या आगमनाला म्हणजे व्यवस्थित त्याचं आगमन झालं, पेरणीही व्यवस्थित झाली, पण पुनर्लागवड करताना 15 दिवसाचा कोरडा म्हणजे ड्राय स्पेल आला, तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी याबाबत आमच्या शेतकऱ्यांना थोडी माहिती सांगा.
0: हा जो तर हंगामाच्या सुरुवातीच्या दुष्काळ म्हणतात आणि पुनर्लागवड हे भारतामधलं सगळ्यात महत्वाचं असं ऑपरेशन मानलं जातं किंवा आपण त्या ठिकाणी जी प्रॅक्टिस मानली जाते तर त्या पुनर्लागवडच्या दरम्यान जर 15-20 दिवसाचा जर कोरडा ऋतू आला तर पुनर्लागवड न होता पीक परिसंस्था भारताची आपली धोक्यात शक्यता असते. अशा वेळी जर कोरडा ऋतू असेल तर आपण काही उपाय अंमलात आणाव्यात. त्यामध्ये आपण बोंड्यामध्ये साधारणतः 2-3 रोपं लावतो, त्याच्याऐवजी 5-6 रोपं लावावी, जेणेकरून 1-2 रोपं मिले तर 2-3 रोपं तरी जगतील कमी पाण्यामुळे. त्याचबरोबर मत्र खताची मात्रा ही 25% वाढवून देण्यात यावी चिखलण्याच्या वेळची. त्याचबरोबर कमी अंतराचा उपयोग करावा. आपण साधारणतः 20x25x15 किंवा 20x20 या अंतरावर लागवड करतो, त्याऐवजी 15x15 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी, जेणेकरून जास्त रोपाची लागवड होईल. काही रोपं मिली तरी काही रोपं तरी टिकून राहतील आणि रोपाची कमतरता भासल्यास अशा वेळेस आपण जास्त रोपं लावतो आणि त्यावेळेस रोपांची कमतरता भासल्यास मॅप पद्धतीने किंवा रहू काढलेले बियाणे वापरून आपण रोपांची उपलब्धता करून घ्यावी.
1: हंगामाच्या मध्यावरती दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली तर नेमकी काय उपाययोजना करावी आणि शेतकऱ्यांनी त्या संदर्भात कोणती काळजी घ्यावी?
0: एल निनोमध्ये हंगामाच्या मध्यामध्येही दुष्काळ पडू शकतो. हंगामाच्या मध्यामध्ये दुष्काळ पडला तर भात किंवा वरी किंवा भुईमुग असेल ही सर्व शेतीपिके ही पुनरुत्पादन अवस्थेमध्ये असतात. फुलोरा अवस्था असेल किंवा दाणे भरण्याची अवस्था असेल किंवा उंडी बाहेर पडण्याची अवस्था असेल त्याच्यामध्ये जर कोरडा ऋतू आला तर उत्पादनामध्ये बरेच अंश घट होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपल्याला भातामध्ये पाणीपाती व्यवस्थापित करण्याकरता बाह्य स्रोतातून त्यामध्ये नदी असेल नाले असतील एवढा असेल

0: तर इतर काही स्त्रोत असतील, भूमी स्त्रोत पाणी घेऊन वृक्षा सिंचन करून पाणी पातळी मेंटेन करावी. लागवड पुनर्लागवडीनंतर पहिल्या 3 दिवसांमध्ये 2.5 ते 5 सेंटीमीटर पाणी पातळी ठेवावी. त्यानंतर ज्यावेळेस कोपरी अवस्थेत राहतं पीक असतं त्यावेळेस 5 सेंटीमीटर पाणी पातळी भाता खचरामध्ये मेंटेन करावी. आणि ज्यावेळेस ओंबी बाहेर पडण्याच्या 10 दिवस आली आणि ओंबी बाहेर पडल्यानंतर 10 दिवस भातामध्ये 5 ते 10 सेंटीमीटर पाणी पातळी मेंटेन करावी आणि दाणे भरतेवेळी ती पाणी पातळी 5 सेंटीमीटर असावी. हे सर्व ड्राय स्केल असताना किंवा कोरडा ऋतू असताना पण बाह्य स्रोतातून पाणी घेऊन करण्यात यावं, जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये घट होणार.
1: उत्तर अर्धामध्ये दुष्काळ आला तर त्या संदर्भात पिकांची वाढ होण्यासाठी किंवा निगा राखण्यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी त्याबद्दल माहिती सांगा.
0: आता हंगामाच्या उत्तर गेलमेनू आपण गहू धरतो येणार, त्याचा परिणाम आपल्या पावसावरती होणार आणि कालिक वितरणावरती होणार. आणि हंगामाच्या उत्तरार्धात जर दुष्काळ आला त्याचा फारसा परिणाम आपल्या खरीप पिकावरती होतो, तर त्यावेळेस आपली पिकं जी असतात ते प्रकृतीला मार्गक्रमण करत असतात. पण परंतु जे पिकामधील जे अंगवली रेसिडियल मॉइश्चर म्हणतो ते रेसिडियल मॉइश्चर आपल्याला उपयोग करून आपण रब्बी हंगाम आपण यशस्वी करतो. पण आपण जर उशिराने काढणी केली तर अंगवलीत लवकर पावसाचं निर्गमन झालं, हंगामाच्या उत्तरार्धात दुष्काळ लवकर पावसाचं निर्गमन झालं, तर ते अंगवळीत आपल्याला रब्बी पिकासाठी मिळू शकत नाही. याकरिता आपण जे भात पिक असतील, वरी असेल, नागली असेल, ते लवकरात लवकर काढणी केली पाहिजे. ते फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी म्हणतात, शरीर क्रियात्मक पक्वता म्हणतात. तर हार्वेस्ट मॅच काढणीची पक्वता न घ्या करता शरीर क्रियात्मक पक्वतेला काढावं, जेणेकरून लवकर काढल्यानंतर जे अंगवळीत आहे रेसिडियल मॅच्युर आहे ते आपण रब्बी पिकासाठी पेरणीकरिता उपयोगात आणू शकू आणि रब्बी हंगामातला यशस्वी होऊ शकतो.
2: बदलते हवामान आणि पीक पद्धती तसेच अनियमित आणि अनिश्चित पावसाचे स्वरूप या विषयावर आज आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र मुळदे येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ यशवंत मुठाळ यांच्याशी संवाद साधला. यंदाच्या पावसाची परिस्थिती, हवामान बदलांचा शेतीवर होणारा परिणाम, पीक नियोजनाचे महत्व, हवामान आधारित शेती व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांनी घ्यायची विविध खबरदारीच्या उपाययोजनांविषयी त्यांनी अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त मार्गदर्शन केले. सर, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण आलात आणि आमच्या श्रोत्यांना अतिशय महत्वाची अशी माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात एक नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी निलेश पवार आपला निरोप घेतो.

0: दिलखुलास कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 7:40 होत आहेत.
1: आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सेवा आणि त्यासाठी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलंय FM बँड 101.1 MHz. सकाळची 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. श्रोते हो, बरेच जण रोज सायंकाळी ज्याच्यामध्ये हरवून जातात ते रम्य क्षितिज. क्षितिज म्हणजे जिथे धरती किंवा सागराशी आकाश एकमेकांना भेटतात ती काल्पनिक आडवी रेष, पण तिथेच मानवी आशा आणि ध्येय गुंफून पडतात आणि क्षितिजाच्या त्या विशाल गाभाऱ्यात मानवाचं मन हेलकावत राहते प्रेमाचे हिंदोळे घेत.

समीर दाते आणि दीपाली सोमय्या यांच्या युगलसुरात हिमांशु कुलकर्णी यांचं भावगीत आपण ऐकताय. संगीत रवी दाते यांचं.

0: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालवटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात पोटी पडत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाईन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन नांदेड,
2: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेस साठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ बोरबन नांदेड.
3: योगमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंचुरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आजार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्र विकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ डॉक्टर्स लेन नांदेड.
4: नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त अधिकारी घडवणारी अकॅडमी राठोड एमपीएससी अकॅडमी, 10वी आणि 12वी पास विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी यूपीएससी ची तयारी करून 21व्या वर्षी अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण करणारी अकॅडमी. एकदाच फीस भरा आणि नोकरी लागेपर्यंत मोफत शिका, आजच आपला प्रवेश निश्चित करा. राठोड एमपीएससी अकॅडमी, आयटीआय जवळ विसावा नगर नांदेड. संपर्क प्राध्यापक अविनाश राठोड सर, मोबाईल 97 30 67 30 67.
5: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
6: स्वनी वाचा आणि श्रवण चिकित्सालय, बबन टेक्री एरिया, वजिराबाद नांदेड. मोबाईल 93 18 50 50.